0: ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್, ಐ ಆಮ್ ಅಭಿಷೇಕ್ ಮುಖೋಪಾಧ್ಯಾಯ. ದ ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್: ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸೇಸ್ ಇಂಡಿಯಾ ಫ್ರಾನ್ಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿಕ್ ಪಾರ್ಟ್ನರ್ಶಿಪ್ ಇಸ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ರೆಸ್ಟ್ಸ್ ಅಪಾನ್ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಆಫ್ ಲಾಂಗ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಕಲ್ಚರಲ್ ಅಂಡ್ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಕನೆಕ್ಷನ್ಸ್. ಡೆಲ್ಲಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ರೇಖಾ ಗುಪ್ತಾ ಆರ್ಡರ್ಸ್ ಮ್ಯಾಜಿಸ್ಟೀರಿಯಲ್ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಇಂಟು ಸತ್ಯ ನಿಕೇತನ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಲಾಪ್ಸ್ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್, ಎಫ್ಐಆರ್ ಲಾಸ್ಡ್ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಓನರ್. ಇಸ್ರೋ ಸೇಸ್ ಸ್ಪೇಸ್ ಸೆಕ್ಟರ್ ರಿಫಾರ್ಮ್ಸ್ ಆರ್ ಏಮ್ಡ್ ಅಟ್ ಕ್ರಿಯೇಟಿಂಗ್ ಲಾರ್ಜರ್, ಸ್ಟ್ರಾಂಗರ್ ಅಂಡ್ ಗ್ಲೋಬಲಿ ಕಂಪೆಟಿಟಿವ್ ಇಂಡಿಯನ್ ಸ್ಪೇಸ್ ಇಕೋಸಿಸ್ಟಮ್. And it should be seen as ecosystem expansion and capability multiplication rather than privatization. Union Home Minister Amit Shah to chair 20th meeting of the Western Zonal Council at Panaji in Goa today. OPEC plus countries decide to keep oil production target for October unchanged. And in football, India qualify for AFC Under 20 Asian Cup after 20 years following 3-0 victory over Bangladesh in Tashkent. Prime Minister Narendra Modi has said that over the past several years, the relationship between India and France has reached new heights. He said together with President Macron, both countries are building a special global strategic partnership. Speaking during inauguration of the Swami Narayan Hindu Mandir in Paris through video conferencing, Mr. Modi said from technology, AI and defense to space and climate action, both nations are moving forward together with new momentum and renewed energy. Is that both sides are also celebrating this year as the India-France Year of Innovation. The Prime Minister said the India-France Strategic Partnership is special because it rests upon the strong foundation of the long-standing cultural and political connections.
1: बीते वर्षों में भारत और फ्रांस के संबंध नई ऊंचाइयों तक पहुंचे हैं. मेरे मित्र प्रेसिडेंट मैक्रों के साथ मिलकर दोनों देश एक स्पेशल ग्लोबल स्ट्रेटेजिक पार्टनरशिप बना रहे. टेक्नोलॉजी, एआई और डिफेंस से लेकर स्पेस और क्लाइमेट एक्शन तक हम एक नई गति और नई ऊर्जा के साथ मिलकर के आगे बढ़ रहे हैं. हम 2026 को इंडिया फ्रांस ईयर ऑफ इनोवेशन के रूप में भी सेलिब्रेट कर रहे हैं.
0: He said history bears witness to the sacrifices of the Indian soldiers in France, a history that continues to live in the collective memory and hearts. Mr. Modi said those interested in languages also know the important role French scholars have played in promoting and popularizing Sanskrit. He added that now, through the magnificent BAPS Swaminarayanan Temple, a new chapter has been added to the India-France deep cultural relationship.
1: BAPS के माध्यम से जब अलग अलग देशों में मंदिरों की प्राण प्रतिष्ठा होती है तो वहाँ भारत के प्राचीन विचार और मानवीय मूल्य भी साथ साथ ही जाते हैं. और भारत का विचार कहता है समानम मनः सह चित्तमेषाम, अर्थात हमारे मन समान हो, हमारे हृदय साथ जुड़े. इसलिए आज जब फ्रांस में इतना भव्य मंदिर बनकर तैयार हुआ है, ये फ्रांस की विविधता को तो समृद्ध करेगा ही, इससे भारत और फ्रांस के सांस्कृतिक संबंधों को भी ऊर्जा मिलेगी.
0: Delhi Chief Minister Rekha Gupta has ordered a magisterial inquiry into the building collapse incident in Satya Niketan area of New Delhi and directed registration of an FIR against the building owner. The Chief Minister's office said the decision was taken following an on-site review and a preliminary assessment of the incident. The CMO said those found responsible for the grave incident will be held fully accountable and dealt with under the strictest provisions of law. Death toll in the incident has risen to 6 following the